0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंगी 107.8 FM रंगरंगाळजीनी.
1: तुमकाय ह्या कार्याक मोगासो आणि मानासो येवकार मागता. ह्या कार्याचे उक्तावण भोव गरजेचे. कोंकणी संस्कृतीन वापरची जायती सदां आसात आणि तांचे पैकी गायन गायताना वापरची वजंत्रा जाऊन आसात घुमोट आणि तणियो. घुमोट आणि तणियो वाजोवन कार्याचे सांकेतिक रितीन उक्तावण करच्या. देव बरे करून आयच्या कार्याचे मुखेल सैरे जाऊन आसात डॉक्टर आरती शानबाग. तुम्ही आम्हा सर्वांक उद्देशिसून तुमचो संदेश दिजे म्हणून विनंती करता.
2: प्रीतीपूर्वक नमस्कार. चार दिवसा पुढे फ्लोरा मॅम आमगे ऑफिसावरून सांगता की कोंकणी मान्यता दिवसाक तुम्ही चीफ गेस्ट जाता की म्हण. हा फ्लोरा मामाक म्हळे की कोंकणी तर म्हणजे मातृभाषा असा पण तुमगेले कोंकणी आणि आमगेले कोंकणीची के डिफरन्स असा म्हण. ती मात तशी काय ना, तुम्ही तुमगेल कोंकणीन उलया आमकां कळता म्हण. तशी काल हांव म्हगेल्या अम्माक फोन केले. अम्मा निमगेले की म्हाका आज चीफ गेस्ट केला आणि 5 निमेश उलोवचे सांगला कोंकणीन. ती म्हळ्या जायत लायक तू बरे करून परफॉर्म कर म्हण जायत म्हळे. हांव म्हळे तुमकां गोतस की फ्लोरा मॅमान निमगेला 42 डायलेक्ट्स आसा कोंकणीन. तिने रिव्ह्यू कसं दिल तुगेल 42 न्हय तुगेल 43rd डायलेक्ट उरताले म्हणून. कडे आज वरी हांव ऑलविन सराक आणि फ्लोरा मामाक आणि सिस्टर जस्विना निमगेले की आज 43rd डायलेक्ट आम्ही इन्व्हेंट करचे लागला कोंकणीचे म्हणून. ते सगळे झाले पण एक आमकां तुमकां सांगचे म्हळ्यार मागीर आम्हा नाका थोडे हांव कोंकणी उलयता थोडे बेजार जावचे. कसले म्हळ्यार आम्ही बेळगांवचे, बेळगांवांत घरा मात्र कोंकणी उलोवचे, भायर सगळे मराठी ना जाल्यार हिंदी. मस्त कोंकणी फक्त घरा भाषा, मातृभाषा घरांत उलोवचे मात्र. भायर तुम्ही कशें सांगा तुळू वेरी आनी विंगड भाशे उलयता तशें आमगेले थंय मराठी आनी कोंकणी मराठी आनी हिंदी उलोवचे. तशें एक दिवस कसं हांव सान आसतना स्कुला वताना हांव वाजूच्या बशिल्ली. मागीर पाची येवन कसं करता आरती तू कसं करता म्हणून निमगेले. हांव म्हळे हांव पडत आसा. ती कसं तू पडत काय तू बसला नाही गो. हांव पडत आसा, पडत आसा हिंदी ना. तशी बेजार तांकां म्हगेल कोंकणी ऐकून म्हणून म्हळ्यार आज हांव तुमगेले 43rd डायलेक्ट उलोवचे म्हण. ताजे मागशा न कसं आसा म्हळ्यार म्हगेल एक्च्युली म्हगेल आजो कुमटेचो पण तो शिक्षा चमकलो हांगा मुंबय कडे बेळगांव. तागेल भयणी इले वाडीक फिक्स जाव ना तागेल अम्मान म्हळगे तू बेळगांव वचून तुगेल भयणीक सेटल कर. तो भयणीक सेटल कर तोवरी सेटल जालो कसं म्हणलं म्हगेल आनुमा बरो तागेल वाडीक जाले. तशी तोवरी थंय सेटल जालो म्हगेल आनू थंय जल्मावन हावरी थंय आमी सगळे तशी आमगेले फॅमिली थंय आता सेट जाल्याची. आता म्हाका हांगा आयले नंतर म्हाका ताजे खातीर ते थोडे मराठी थोडे हिंदी मिक्स जाता. ते सगळे संदर्भान म्हाका दिसता की कोंकणी एक आपली मातृभाषा म्हणून आस न्हवे ते आमी कशी उरू आमी ते वापर कर का उलो का चार जणांकडे. हांव हांगा आयले नंतर कोणी मागेल कडच्यान कोंकणी उलयल ना म्हणून म्हाका तितले हांगा आयले. फर्स्ट टाइम हांव हांगा स्टेजार येवन उलोवचे कोंकणी. अशी वरी भायर हांव इंग्लिश ना जाल्यार कन्नडा न उलोवचे हांगा स्टेजार फर्स्ट टाइम हांव कोंकणी. हांव फ्लोरा मामा थँक्स म्हणका म्हाका हे ऑपॉर्च्युनिटी दिल खातीर. इतलो टू घरच्यान रिव्ह्यू मेळ्ळे मॅमा कडच्यान सरा कडच्यान रिव्ह्यू म्हळे. एकदम म्हाका एक लास्ट हांव तुमकां प्रसंग सांगता आनी ताच्या नंतर आमी कोंकणी मान्यता दिवसा बद्दल उलोवया. आमी सुट्टीक आमगेले म्हगेले अम्मा होन्नावरचे नवे म्हणून आमी होन्नावर येत आशिल्ले. तांणी आमकां केन्ना म्हगेले माम आनी म्हणजे मामाले चेडवान म्हणजे तुमगेले घाटी कोंकणी म्हण. ते घाटी कोंकणी म्हण कसं म्हणून म्हाका अजूनही अर्थ जायना. अर्थ कळता ते 43rd डायलेक्ट म्हण. आनी अशें जालें की एक आमची गेली एक लक्ष्मी माय म्हणून आसा तिका हांव केन्ना पातोळी म्हणचे. ओट्टू जनांक पातोळी म्हणजे कसं गोत्तस नवे आ ते ताणू लांबो गोड ताणिले गोड तुमगेले गोड आणि सोय घालले पातोळी. आम्ही कोंकणी जन बरी रांदपा मात्र नाव नाही जनांक वरी तशें नाव दवरचे. आता जे ताणून गोड उलयता तांकां पातोळी म्हणचे, जे गोल गोल उलयता तांकां पातोळे म्हणचे. आणि आता म्हाका तुम्ही तायकीळ वड म्हण नाकाची. तुम्ही तायकीळ काला की केन्ना नावे तायकीळ वड म्हाका म्हण नाकाची म्हळे. आणि आमगे कोंकणी जनांक सर्वांत प्रीतीची म्हळ्यार केळ्या झाड. आता पळोवन हास नाका हांगा केळ्याचे पडील म्हण. केळ्या झाड कसं म्हळ्यार आम्ही ताजे पान्न सोडण्याची, ताजे आमी केळे खाता, ताजे मूळ पळ कसले सोडना आमी. ओट्टू खाताची वय की नव्या वय की न्हय तशी आमकां इश्ट. आता फ्लोरा मॅम म्हणताले ही हा कोकणी मान्यता दिवसा प्रसंगानं तिक भाषण करच्या सांगला ती कसेल तर तिकडे पर्सनली हे विषय हंगा उलयते असा म्हणून. पण हा ऑलविन सरक सांगले थोड इन्फॉर्मल स्टार्ट करता. ऑलविन सर म्हणा सगळे विद्यार्थीगण सगळ्यांक अशी इन्फॉर्मल स्पीच आवडता म्हणून अजय. आता आमका भारतीय म्हळ्यार आमका मस्त विषयार अभिमान उरता. एक आमका राष्ट्रा वयर अभिमान उरता, आमगेल राज्या वयर अभिमान उरता, आमगेल गांवा वयर अभिमान उरता. सर्व विषयांत अडीपाय म्हळ्यार आमका आमगेल मातृभाषे वयर मस्त अभिमान आसा. इंग्लीश अगत्य आसा ना म्हणणे आम्ही इंग्लीश वरी शिकू का वरी आमगेले विचार विमर्शांत आम्ही इंग्लीश आसा न्हे. आमगेले वृत्तीक लेखनाक कसल्या की आम्ही इंग्लीश वापर का. तशीच हिंदी आमगेल राष्ट्रभाषा म्हणून आम्ही ताजे वरी वापर आम्ही कर का ताजे शिकू का. पण ताचे हा मंच म्हळ्यार आम्ही खंयचे भाषेक विरोध म्हणणे खंयचे भाषेक विरोध म्हणणे. पण आमगेल जी भाषा आसा आमगेल जी कोंकणी भाषा आता आता हे इसवीन तू पळयल्यार आमगेल कोंकणी भाषा अवनिती पडू नये पळय वय नव ताजे खातीर आमगेल एक्चुली भाषागार संख्ये मस्त तगूज गेला. ताजे खातीर आमी कस हे विषय एक्चुली आमी उजवाड घालका. आणि आमका कोंकणी म्हणजे आमगेल मातृभाषा तितलेच पितृक भाषा ना म्हण नाकाची. मातृभाषा कसल्या म्हळ्यार एक चेडू आवयल गर्भांत शिकचे म्हळ्यार ते तागेल मातृभाषा म्हणचे वय न्हय. ते ताजे मनन ताजे चिंतन ते तशी उरता ते गर्भान शिकून येतात ते चेडू. तशी कोंकणी आमगेल इंडो आर्यन भाषा म्हणताची. आता आमगेल संविधानात पळयात आता हांव लॉ शिकयता कॉलेजांत हांव मागीर बीबीए स्टुडंटांक लॉ शिकयता तेन्ना म्हाका एक प्रसंग अशी सांगचे म्हळ्यार कोंकणी जी भाशा आसा ताका संविधानांत 8th शेड्युलांत घेवन आयला. म्हळ्यार तितले संविधानान वरी कोंकणी भाषेक उच्च पदवी आनी रक्षण दिल्लं आसा. कोंकणी भाषा आमगेल वाडूका ते कशी करता म्हळ्यार आमी कोंकणी एक ग्लोबल भाषा म्हण अशी आमी मुखार सरोवका. कशी करचे ते आमगेल कोंकणी कम्युनिटी जनान सगळ्यांनी एक जावन आमगेल संस्कृती आमगेल भाषा एक ग्लोबल लेवलाक आमी घेऊन वचका. आता ते कशी करचे आता आताचे सानसान चेडू आमी तुम्ही पळया खंयचे एअरपोर्टावरी चमकल्यार तुमकां दिसतले ते सानसान चेडू तांकां जॅकेन जील येता. आमी सान आसतना आमकां शिकोवचे तातिंगणा आमगे आनंद त्याची वेळ तातिंगणा कितें डिफरन्स आसा आताचे जेन्ना चेडू आनी शिकचे आनी आमगेल कालाक आमी शिकिल्ले रायम्स विंगड थोडे. आनी आता चेडूंक तांकां लक्ष दिवचे कश्ट जाता म्हळ्यार आता आन अम्मा जन सगळे आता तांणी कामां वताचे तांणी तांकां तितले टायम दिवचे जायना चेडूंक ताचे मुळे कुडा हे भाशे थोडे वापरचे कश्ट जाते आसा. पण देवाल दयेन अजूनही ही भाषा आमी मायनॉरिटींत असल्यारी जायत कोंकणी उलयताले जन पण तशी असल्यार वरी आमी अजूनही ताचे रक्षण पण हांगा पर्यंत तरी हाडला आनी मुखावेल जनरेशनार आमी ते पास करचे ते आमकां ते रिस्पॉन्सिबिलिटी उरता. आनी हांव म्हणचे म्हळ्यार कोंकणी समाजाचे कसले शोध करचे जनर मंगळूर येवका कारण मंगळूर एक अशी आसा गांव ते हांगा सर्व जन जाती खंयचे उरले ताणी कोंकणी उलयताची म्हणून जगांत खंयचे जन शोध कोंकणी वर करचे ताणी मंगळूर येवका अशी आमी एक आयडेंटिटी आमी क्रिएट करका. कोंकणी भाषा अति सुंदर भाषा आनी अति गोड भाषा मागेल प्रमाणे. आनी एक सांगचे म्हळ्यार हे आमगेल येवचे युवाजनान वरी हे भाषेक महत्व दिवन मुखार सरोवचे म्हण हे इतलें सांगून हे जगतांत प्रत्येक भारतांत सर्वांक देव बरो करू हे म्हण हांव मागेले हे भाषण मुगसिता. थँक्यू धन्यवाद.
1: देव बरे करू मॅम तुमचो अपूर्व संदेश आमचे मदें वांटल्या. आमकां सदांच पाठिंबो दिवन हर एका विद्यार्थीच्या तशेंच ह्या संस्थेच्या उदरगते खातीर वावुरचे जावन आसात. आयच्या कार्याच्या अध्यक्षपणाच्या स्थानार आसचे दोतोर आल्विन डेसा तुम्ही आम्हा सर्वांक उद्देशून तुमचो संदेश दिजे म्हण विनंती करता.
3: कोंकणी संघाच्या क्रियाळ सर्व संध्यांक ताच्या अध्यक्षिणीक म्हजे पहिल्यान पहिले प्रणाम. आज आम्ही एक विशिष्ट रितीन आमच्या कोंकणी संघान हे आचरसूंक प्रयत्न केला. त्या खातीर अध्यक्षीण आणि कोंकणी विभागाचे अध्यक्षिणी जावन आसच्या श्रीमती फ्लोरा कॅस्टेलिनो आणि सर्व उरले अध्यक्षिणी तशेंच विद्यार्थी थांडेलिंग पुरा म्हणजे शाबासकी पाठयता चेपे उखलता. देव बरे करू. आरती मॅडम तुमकां एक विषय सांगली. आज हांव फ्लोरा बायन सांगल्या प्रकार 42 उपभाशे आसात कोंकणी पूण आज तिच्या मम्मीन तिका सांगले घे, तिच्या मायन तिका सांगले घे, फोन केले जाल्यार आज तू उलयशी जाल्यार एक नवी 43 उपभास तूं उक्तावण करताय म्हणून. पूण हांवें आयकल्ल्या प्रकार ती बारी सोबीत करून तयाराय करून अप्पट कोंकणींत उलयल्या, त्या देखून आमी सर्वांनी तिका जोर ताळी आनी कॉंग्रेच्युलेशन सभासके पाटी जैस. आमच्या कार्यनिर्वाहकान त्याच्या सुरविल्या उतरांनी सांगले की तेंगे म्हण सांगल्यार कोंकणी उलोवंक जाय, बरोवंक जाय, वाचूंक जाय. केदळा मुसर एका भाशेंत बरोवपी असतात, वाचपी असतात आनी उलोवपी असतात. मोस्ट इम्पॉर्टंट प्रामुख्य म्हणल्यार उलोवपी असतात, तेदळ मुसर ती भास उरता. हांगा भाशण करन या मायकार उलोवन कोंकणी मुखार व्हरूंक जायना. तुमी कोणाची मायभास म्हण सांगता, आमी जोरान सांगता, आमी कोंकणी उलयनातल्यार आमच्या दिसपट्ट्या कामान जावंक पुरो, आमच्या संवाहनान जावंक पुरो, क्लासीन जावंक पुरो, आमी कोंकणी उलयनातल्यार कोंकणी मरता म्हणले लेख. त्या देखून तुमकां एक व्हडली जबाबदारी आसा. मॅडमांनी सांगले तुमकां व्हरती जबाबदारी कितें म्हळ्यार तुमी खंयी वसा ಕನ್ನಡ ಸಂಗತಾತ ಎಲ್ಲಾದರೂ ಹೇಗಾದರೂ ನೀನು ಕನ್ನಡವಾಗಿರು ಮುನ್ ತೆಂತ ಕೊಂಗ್ನೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಕರ್ನ ಕೈ ವಸು ಕಾಲೇಂಕರ್ ಪೂಣು ಕೊಂಕ್ಣಿ ಸಂಡಿ ನಾಕ ತುಮಕ ಏಕ ಮುಜ ಏಕ ಉಲೋ ಆಸಾ ಕೊಂಗ್ಣಿ ಉಲೋಂಚೆ ರಾವೈ ನಾಕಾತ ಕೊಂಗ್ಣಿ ಉಲಯ ಬರಯ ವಾಸ ಬರೋಂಕು ಅನಿ ವಾಸು ಕಷ್ಟತ ದಲ್ಲರ್ ಉಲಯ ಮುನಿ ಕ್ಲಾಸಿ ಭಿತರ್ ಸೊಡ್ಲ್ಯಾರ ತೊಡಿ ತುಮಿ ಕ್ಲಾಸಿ ದಿ ಉಲೋಂಕ್ ಪುರೋ ಕೊಂಗ್ಣೆ ತೊಟ್ಟು ಕಾಲ್ಯಾರ ಪೂಣ ಕ್ಲಾಸಿ ಭಿತರ್ ಸೊಡ್ಲ್ಯಾರ ಅಮ್ಚಾ ಕಾಲೇಜಿಂದ ಅಮ್ಚಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಂದ खंयच्या भाशा की आमी अडकळना. त्या देखून तुमी कोंकणी कितली उलयत आमच्या कॅम्पसा भितर. तुमी कोंकणी उलयल्यात म्हण दुसऱ्या इस्काला बरी हांगा पनिशमेंट मेळना तुमकां. इंग्लिशूच उलयजे म्हण कांय ना, तुमी पुरा वाडल्यात, तुमकां गोत्त आसा, तुमी पुरा मॅच्युअर्ड बॉयज अँड गर्ल्स. त्या देखून तुमी कोंकणींत उलोवच्यात कांय सुख ना. त्या देखून धैरान कोंकणी उलया, कॅम्पसां ती उलया, भायरी उलया, मार्केटींत उलया, कोंकणीकच उलोवंक प्रयत्न कर. हांव करते आसा कित्याक म्हण सांगल्यार 34 वर्सां जावन हांव इंग्लीश शिकयतां. त्या देखून कोंकणी उलोवचो अवकाश उणो जाल्यारय प्रयत्न कर कोंकणी. तशेंच आतां अनुवाद तशें बरोवंक सुरू केलां, मस्त शिकोवंक आसा म्हाकाय. जाल्यारय एक दीस निरर्गळ जावन बरी कोंकणी उलयचे म्हणलें एक म्हाका एक आशा आसा. ती थोड्याच तेंपान जारी जातली म्हण म्हाका एक धैर्य आसा. सो फ्लोराबायेचे आलेले सहकार असल्यार खंडीत जावन म्हाका शिकोवंक चड अवकाश करून दिल्यार खंडीत जावन कोंकणींत उलोवंक प्रयत्न करता. त्या देखून इत एक हट तुमी धरन तुमच्या हरियका कामांनी कोंकणी वापरूंक प्रयत्न करा. जय कोंकणी. सर्वांक देव बरें करूं.
1: आपल्या मोलादीक उतरा वरवीं आमकां उद्देश सून उलयल्या सर, तुमकां देव बरें करूं.